0: हेलो हेलो, गुड मॉर्निंग मणिपूर्णी।
1: हेलो, गुड मॉर्निंग मैडम।
0: गुड मॉर्निंग।
1: मैडम आई तो जरा ये सुनीता खुराई गोम देगी मैडम।
0: होय खुराई गोम देगी सुनीता ngasi di karma film sei ta winning bano
1: aw madam ngasi di akoi gi yening tha ma da film gi pi kun ja bi hari na sab ko doi na ta jar ge madam
0: yening tha ma dai ba film se gi bi kun ja very sarma na sak pa ai gi pun si pun si oi dere hai bai sei do ka
1: aw madam dui doi na ta jar ge
0: hoi hoi at di isai si thazar pa yaradra
1: aw yare madam
0: isai ta mi na si sei thazari